श्रोतेहो नमस्कार. दुमदुमणारे टाळ आणि गळ्यात तुळशी माळ, सोबतच गजर हरिनामाचा. श्रद्धा, सेवाभाव आणि सामूहिक भक्ती परंपरा यांचा सुंदर मिलाफ असलेला हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आली आहे आपलीच प्रीती मेश्राम. जय हरी माऊली. जिवंतपणी अनुभवलेला स्वर्ग म्हणजे आषाढी वारी. खरंच परमेश्वर प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. संतांची शिकवण, राष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि वैभव म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला इष्टदेवतेकडे जाणे म्हणजे वारी. घरून निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणाहून निघणाऱ्या दिंडीसोबतच पंढरपुरी जाणे म्हणजे वारी. विठुरायाचे तिथे दर्शन, याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी. थोडक्यात वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा. जवळपास 18 ते 20 दिवस सर्व सांसारिक वैभव आणि सुख सोडून ही वारी कधी चुकायची नाही असे म्हणत हा वैष्णवांचा महासागर सध्या महाराष्ट्रात हजर झालाय. या वारीत दोन प्रमुख पालखी मिरवणुका मार्ग दाखवितात. देहू येथून 7 जुलैला निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जी 8 जुलै 2026 प्रस्थान झाली. त्यांच्या शाश्वत आणि आध्यात्मिक उपस्थितीचे प्रतीक म्हणून त्यांच्या पादुका या पालखीतून मिरविल्या जातात. वारी म्हणजे चालते फिरती भक्तीचे विद्यापीठ, पवित्र आणि शतकानुशतके चालत आलेली भक्तीची परंपरा. त्यात या पादुका घेऊन चालणे हे साधकाच्या ज्ञान आणि आंतरिक शक्तीकडे जाण्याच्या प्रवासाचे प्रतीक आहे. जवळपास 18-20 दिवस पायी चालत या पालख्या पोहोचतील श्री क्षेत्र पंढरपूर येथे आणि 25 जुलै 2026 या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाने हा जल्लोष सोहळा पार पाडला जाईल. वारीचा मुख्य उद्देश हा जरी विठू दर्शनासाठी पंढरपूरला जाणे असले तरी संत परंपरेची स्मृती जागवून समाजात बंधुभाव, एकता व समता वाढविणे, स्वतःला शारीरिक आणि मानसिक शुद्धतेकडे नेणे, त्याचबरोबर नामस्मरण व अभंग गायन यातून ईश्वराशी नातं दृढ करणे हा आहे. चला निमित्त ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांना या सुप्रसिद्ध भक्तिगीताद्वारे.

मित्रांनो, श्री विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचेच रूप आणि हिंदू धर्मानुसार श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार आहेत. तेव्हा या पंढरपूरला वैकुंठ नगरी असेही संबोधले जाते. योगायोग म्हणावा तर या श्री विष्णूंचे अजून एक निवासस्थान, ज्याला आपण पृथ्वीचे वैकुंठ म्हणतो, आणि ते म्हणजे ओरिसा राज्यातील श्री जगन्नाथपुरी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भगवान जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. येत्या 16 जुलैला हा सोहळा सुरू होणार आहे. भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना 3 भव्य रथांमध्ये विराजमान करून पुरीच्या रस्त्यांवरून ही मिरवणूक काढली जाते. हे रथ ओढायला प्रत्येक भाविक हा सजग असतो, कारण थेट मूर्तीपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी त्याला दवडायची नसते. जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सेवा आणि भक्तिभावाने हे भाविक रथ ओढतात आणि आपल्या पुण्यकर्मात भर घालतात. संपूर्ण देशभरात हा उत्सव साजरा केला जातो. श्रोत्यांनो, आपल्या वडोदरा शहरात देखील दरवर्षीप्रमाणे आषाढी बीज या शुभमुहूर्तावर 45वा श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव आयोजित केलेला आहे. हरिनाम, संकीर्तन आणि महाप्रसादाचे इथे विशेष आकर्षण असते. चला, जयवंत कुलकर्णी यांना आपण ऐकूयात.

0: संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी वारीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे आणि प्रबोधन करण्याचे मोठे कार्य केले. इथे जातीपाती, धर्म, श्रीमंत गरीब किंवा लिंगभेद याला जागा नाही. वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माऊली म्हणून संबोधितो. हा विधी समाजातील अहंकार नष्ट करतो आणि बंधुभाव वाढवतो. शिवाय ग्रामीण आणि शहरी भागाचा संगमही इथे बघावयास मिळतो. परदेशातील नागरिक आवर्जून ह्या वारीत भाग घेतात. वारीतील शिस्त, लाखो लोकांचं एकत्र येणे आणि बिना भेदभाव एकमेकांच्या पाया पडण्याची वृत्ती पाहून विदेशी नागरिक प्रभावित होतात. मग कपाळी टिळा लावून आणि खांद्यावर पताका घेऊन ते देखील विठ्ठल विठ्ठल असा गजर करत फुगड्या खेळतात आणि इथल्या संस्कृतीचा अनुभव घेतात. शिवाय अनेक विदेशी अभ्यासक, पर्यटक भक्ती आणि कुतूहलापोटी देखील संतांच्या पालखीसोबत आळंदी आणि देहूवरून पंढरपूरपर्यंत पायी चालतात. वारीदरम्यान अनोळखी लोकही हसतमुखाने पाणी, चहा आणि जेवण खायला देतात. तेव्हा हा निस्वार्थ भाव पाहून परदेशी नागरिक आपोआप भावूक होतात, कारण त्यांच्या पाश्चात्य देशांत पैशांशिवाय काहीही मिळत नाही, पण वारीत फक्त प्रेम मिळतं. अपेक्षेविना पाहुणचार होतो इथे माऊलींचा. प्रत्येक वारकरी म्हणजे जणू माऊलीचे रूप असे म्हणून त्याचे निस्वार्थ सेवा केली जाते. श्रोत्यांनो, विठू माऊलीच्या भक्तीचा सोहळा हा केवळ आता आपल्या देशांतर्गत सीमित राहिलेला नाही, तर जागतिक सोहळ्याचे स्वरूप त्याला आता प्राप्त झालेले आहे. होय मित्रांनो, मी बोलत आहे ग्लोबल दिंडी 2026 बद्दल. यंदा 6 जून 2026 रोजी इतिहासात पहिल्यांदाच थेट लंडन इथून पंढरपुरासाठी जगातील पहिल्या ग्लोबल दिंडीचे प्रस्थान झाले आहे. हा वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील एक अत्यंत सुवर्ण आणि ऐतिहासिक क्षण आहे. लंडनमधील प्रसिद्ध रॉयल विंडसर रेसकोर्स येथून या दिंडीची सुरुवात झाली. श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेवशास्त्री महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करून हा सोहळा मार्गस्थ झाला. ही दिंडी आशियातील तब्बल 11 देशांमधून विठ्ठल नामाचा गजर करत पुढे जात आहे. यात प्रामुख्याने इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया आदी देशांचा समावेश आहे. तब्बल 50 दिवसांचा प्रवास पूर्ण करून ही दिंडी 25 जुलै 2026 म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी थेट पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी दाखल होणार आहे. युरोपमध्ये राहणाऱ्या नव्या पिढीला आणि पाश्चात्य नागरिकांना 800 वर्षांची परंपरा असलेल्या या महान वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे ही यामागची भावना. हा सोहळा ज्ञानेश्वर माऊलींच्या अवघे विश्वची माझे घरं या तत्वाला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर सिद्ध करत आहे. होय ना मित्रांनो, चर्चा पुढेही सुरू राहील. तत्पूर्वी ऐकूयात कृष्णा जाधव यांना आणि ते बोलत आहेत पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या उद्यासाठी.
1: नमस्कार मित्रांनो, आज सकाळी घराबाहेर पडताना जर तुम्हाला पावसाचा हलका शिडकावा जाणवला असेल तर एक क्षण थांबून त्या थेंबांकडे बघा. किती सहजपणे ते आपल्या अंगावर पडतात, रस्त्यावर वाहून जातात आणि काही मिनिटात गायबही होतात. गंमत म्हणजे आपण पावसाची वाट वर्षभर पाहतो, पण तो आला की त्याचं पाणी मात्र काही तासात नाळ्यातून नदीत आणि तिथून समुद्रात पोहोचतं. आणि काही महिन्यांनी पुन्हा आपण म्हणतो यंदा पाण्याची टंचाई आहे का. ही विसंगती कधीकधी खूप विचार करायला लावते. आपण लहानपणी भूगोलात जलचक्र शिकलोच होतो. समुद्राचं पाणी बाष्पीभवन होतं, ढग तयार होतात, पाऊस पडतो आणि पुन्हा तेच पाणी जमिनीत मुरून नद्या, विहिरी, तलाव भरतात. पण आता ह्या चक्रात आपणच एक अडथळा बनलो आहे. शहरं वाढली, सिमेंटचे रस्ते वाढले, मोकळी जमीन कमी झाली. पावसाचं पाणी जमिनीत मुरायचं तर दूर, ते थेट ड्रेनेजमध्येच जातं. म्हणजे निसर्ग आपलं काम करतोय, पण आपण त्याला संधीच देत नाही. आज अनेक शहरांमध्ये भूजल पातळी दरवर्षी खाली जात आहे.

पूर्वी जिथे 30-40 फुटांवर पाणी लागत होतं, तिथे आज 200-300 फुटांपर्यंत बोर घ्यावी लागते. काही ठिकाणी तर त्याही खोलवर पुरेसं पाणीच नाही मिळत. दुसरीकडे मुसळधार पाऊस पडला की शहर पाण्याखाली जातात, म्हणजे एका बाजूला पूर आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची टुंचाई. दोन्ही समस्या एकाच वेळी अस्तित्वात आहेत आणि त्याचं उत्तर देखील बऱ्याच अंशी एकच आहे, पावसाचं पाणी अडवणं आणि जमिनीत मुरवणं. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा शब्द आपण सगळ्यांनी खूपदा ऐकलाय, पण त्याचा अर्थ फक्त एखादी मोठी टाकी किंवा महागडी यंत्रणा एवढंच नाही. खरं तर त्यामागची कल्पना खूप साधी आहे. आपल्या छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया जाऊ न देता ते साठवायचं किंवा योग्य पद्धतीने जमिनीत मुरवायचं, एवढंच. निसर्गाने दिलेलं पाणी निसर्गालाच परत देण्याची ही पद्धत. आता आपल्यातले अनेक जण म्हणतीलच, हे सगळं बंगला बंगला असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, आम्ही तर 10व्या किंवा 20व्या मजल्यावर राहतो. पण मित्रांनो, खरं बघितलं तर मोठ्या सोसायट्यांमध्ये याची गरज जास्त आहे. एका उंच इमारतीच्या छतावर वर्षभरात लाखो लिटर पाऊस पडतो हो. हे पाणी पाईपद्वारे फिल्टर करून जमिनीखाली रिचार्ज विहिरीत सोडलं किंवा स्वतंत्र टाकीत साठवून बागेला पाणी देण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी, फ्लशिंगसाठी किंवा साफसफाईसाठी वापरता येतच ना. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरचा ताण कमी होतो आणि भूजलसुद्धा भरून निघतं. संपूर्ण सोसायटीने एकत्रित निर्णय घेतला तरी खूप मोठा बदल घडू शकेल. ज्यांच्याकडे स्वतंत्र घर, बंगला किंवा टेनामेंट आहेत त्यांच्यासाठी तर हे आणखी सोपं आहे. घराच्या छतावरून येणारं पाणी एका फिल्टरमधून नेऊन रिचार्ज पिटमध्ये सोडलं तर मोठा फायदा. काही जण ते साठवून बागेसाठी वापरतात, काही घरातील इतर वापरासाठीही ते प्रक्रिया करून वापरतात. सुरुवातीला थोडा खर्च नक्कीच आहे, पण त्यानंतर अनेक वर्ष त्याचा फायदा मिळतच राहणार आहे. विशेष म्हणजे आपल्या भागातील विहिरी आणि बोरवेल्सही हळूहळू सुधरू लागतील. यामध्ये फक्त नागरिकांनीच पुढाकार घ्यावा असं नाही, शहर प्रशासनाची भूमिका तितकीच महत्वाची आहे. आज अनेक शहरांमध्ये रस्ते, फुटपाथ, पार्किंग पूर्णपणे काँक्रीटनी केलेले आहेत. पावसाचं पाणी मुरायला जागाच राहत नाही. रस्त्यांच्या कडेला रिचार्ज शाफ्ट, सार्वजनिक उद्यानांमध्ये जलसंधारण व्यवस्था, तलावांचं पुनरुज्जीवन, नाळ्यांमधून वाहणारं स्वच्छ पावसाचं पाणी योग्य ठिकाणी वळवणं, अशा अनेक गोष्टी नियोजनपूर्वक करता येऊ शकतात. प्रत्येक नवीन सार्वजनिक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणं हे देखील काळाची गरज आहे. खरं तर आपल्या देशात काही राज्यांमध्ये नवीन इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट आहे. अनेक महानगरपालिका बांधकाम परवानगी देताना अशा व्यवस्थेची अट घालतात, पण कागदावर योजना असणं आणि प्रत्यक्षात ती प्रभावीपणे चालणं ह्यात एक मोठा फरक असतो. जशी सौर ऊर्जेसाठी अनुदान, नेट मीटरिंग किंवा प्रोत्साहन योजना दिल्या गेल्या, तसाच विचार जलसंधारणासाठीही होऊ शकतो ना. ज्या सोसायट्या किंवा घरांनी प्रभावी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे त्यांना मालमत्ता करात सवलत, पाणीपट्टीत प्रोत्साहन किंवा विशेष प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. नवीन इमारतींना जसं अग्निसुरक्षाचं प्रमाणपत्र लागतं, तसंच जलसंधारण कार्यरत असल्याचं नियमित प्रमाणही भविष्यात विचारात घेतलंच जाऊ शकतं. अशा सकारात्मक धोरणांमुळे लोक सहभागी होण्याची शक्यता अधिक वाढेल. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पावसाचं पाणी साठवणं म्हणजे फक्त टाकी बांधणं नाही, त्याची योग्य देखभाल, फिल्टरची स्वच्छता, पहिल्या पावसाचं पाणी वेगळं सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याचा सुरक्षित वापर हे देखील तितकीच महत्वाची आहे. योग्य रचना आणि वेळोवेळी देखभाल केली तर ही व्यवस्था अनेक वर्ष उत्तम प्रकारे काम करते. कधीकधी आपण विचार करतो की मी एकट्याने केलं तर कायच फरक पडणार, पण प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या निर्णयानेच होते. मित्रांनो, एखाद्या सोसायटीने सुरुवात केली तर शेजारची सोसायटी प्रेरणा घेईल. एका वॉर्डमध्ये चांगलं काम झालं की दुसऱ्या भागातही तसंच होईल. बदलाची साखळी अशीच तयार होत असते. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत, मोठमोठ्या इमारती, रुंद रस्ते, चमकदार शहरं की त्याचबरोबर भरलेली भूजल पातळी, जिवंत विहिरी, हिरवी

0: हिरवी झाडं आणि पाण्याची सुरक्षितता. हा प्रश्न फक्त सरकारचा नाही, फक्त प्रशासनाचा नाही आणि फक्त पर्यावरण कार्यकर्त्यांचाही नाही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे. यंदा जेव्हा पहिला जोरदार पाऊस पडेल तेव्हा फक्त खिडकीतून त्याचा आनंद घेऊन आराम करूया असं नाही, तर एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारूया. माझ्या घरावर, माझ्या इमारतीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं पुढे काय होतंय? जर या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण सुरुवात केली तर कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये पाण्याची गोष्ट सांगताना टुंचाईपेक्षा समृद्धीची उदाहरणं जास्त ऐकायला मिळतील. कारण शेवटी पावसाचा प्रत्येक थेंब हा केवळ पाण्याचा थेंब नाही, तर तो आपल्या भविष्यातील पाण्याच्या सुरक्षिततेचा, आपल्या मुलांच्या उद्याचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा एक अमूल्य ठेवा आहे. तो वाहून जाऊन देऊ नका, पण जपून ठेवा. हा निर्णय मात्र न मात्र आपल्याच हातात आहे. पुन्हा एका नव्या विषयासह भेटू, तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या आणि शक्य असेल तिथे त्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.
1: आत्ताच आपण ऐकलत कृष्णा जाधव यांना, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा विषय त्यांनी ठेवला होता. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही वारीची परंपरा केवळ थोरा मोठ्यांपुरतीच आता मर्यादित राहिलेली नाही, तर आजचा तरुण वर्ग हा देखील मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानासमवेत या वारीत समाविष्ट झालेला आहे. पालखी सोहळा नेमका कुठे पोहोचला यासाठी GPS, लाईव्ह ट्रॅकिंग आणि विशेष मोबाईल ॲप्सचा वापर केला जातो. जे वृद्ध वारीला जाऊ शकत नाहीत ते घरबसल्या आता वारीचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात, आणि तेही YouTube आणि सोशल मीडियाद्वारे. आजचे तरुण हे सोशल मीडिया रील्स आणि ब्लॉग्सच्या माध्यमातून वारीचे अनुभव, तिथली शिस्त आणि संस्कृती जगासमोर आणत आहेत. शिवाय अत्याधुनिक रुग्णवाहिका, मोबाईल दवाखाने आणि डॉक्टरांचे मोठे जाळे अगदी सहजगत्या उपलब्ध करून देऊन वारकऱ्यांची सेवा करण्याचे पुण्य ते कमावित आहेत. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगातही वारीचे आकर्षण कमी न होता उलट ते अधिकाधिक वाढत चालले आहे. अनेक संस्था, IT कंपन्यांचे कर्मचारी तसेच कॉलेज युवकही इथे सामील झाल्याने या वारीला कॉर्पोरेट दिंडी आणि डिजिटल वारीचे स्वरूप आता प्राप्त झाले आहे. खूपच अभिमानास्पद. थोडक्यात सांगायचे झाले तर युग जरी बदलले, तंत्रज्ञान आले, तरी वारकऱ्यांची भक्ती आणि विठ्ठलाप्रती असलेले प्रेम अजिबात बदललेले नाही. आजचे युग वारीला अधिक शिस्तबद्ध आणि जागतिक पातळीवर पोहोचवण्यास मदत करत आहे असे चित्र आज दिसते.

मित्रांनो, शेवटी वारी ही आपणास काय धडा देऊन जाते बरं? तर वारी ही केवळ धार्मिक विधी नसून माणसाला एक उत्तम माणूस म्हणून जगण्याची कला शिकवणारा एक महान जीवनपाठ आहे. जसे वारकरी ऊन वारा पाऊस किंवा शारीरिक जांच यांची पर्वा न करता विठू दर्शनाचे ध्येय बाळगून सतत चालत असतात, त्याचप्रमाणे आपणही जर का आयुष्यात कितीही अडचणी आणि संकटे आली तरीही न थांबता अविरत प्रयत्न केले तर कोणतेही कठीण ध्येय सहज गाठता येते, होय ना? वारकरी अतिशय मोजक्या वस्तू सोबत ठेवून वाटेत मिळेल ते खाऊन जिथे जागा मिळाली तिथे आनंदाने राहतात. आणि आज आपण विपुल सुखसोयी असूनही तणावात जगतो तेव्हा वारी आपल्याला शिकवते की सुखी राहण्यासाठी संसाधनांपेक्षा समाधान आणि शांती ही जास्त गरजेची आहे, बरोबर ना? चालून चालून शरीर थकले असले तरी टाळ आणि मृदंगाच्या आवाजाने वारकरी नवऊर्जेने नाचतात, फुगड्या खेळतात आणि रिंगण सोहळे साजरे करतात. त्याचप्रमाणे बिकट परिस्थितीतही मनाची सकारात्मकता तुम्हाला थकू देत नाही आणि हे आपल्याला वारी शिकवते. वारी ही केवळ पंढरपूरला जाणारी वाट नाही तर ती माणसाला माणुसकी, संयम, शिस्त आणि भक्तीच्या माध्यमातून स्वतःचा शोध घ्यायला लावणारी एक जिवंत शाळा आहे. आणि या शाळेतून निघालेला विद्यार्थी हा नक्कीच एक आदर्श समाज निर्माण करेल. काय पटतंय?

आणि मित्रांनो, इथेच आपला हा मराठी कार्यक्रम आपण थांबवूयात. ऐकत रहा प्रीतीला 93.9 मेगाहर्ट्सवर. बोला पुंडलिक वरदे, हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.